कवन कवन गुण कह कह गावा तू साहिब गुणी नदाना तुमरी महिमा वर्ण न साको।